मां त हज़ारे चवंदुसि, पर सवे मरीज़ माशाला हिन महिल ताईं बग़ैर ऑपरेशन जे असां ठीकु कया आहिनि, उनजा व्यूज़ बि हूंदा आहिनि। हिन वक़्तु बि अंडर जेको आहे ऑब्ज़रवेशन असां वटि पेशंट्स मौजूदु आहिनि, जेके जिन खे डॉक्टर साहिबान ऑपरेशन चयो, पर असां उनखे बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो ठीकु कयो आहे, ऐं हू अलहमदिल्ला हींअर आहिस्ते आहिस्ते सर्वाइव कनि पिया। न सिर्फ़ नक कन गले जे गदूद, बल्कि जेके बि ॿिया अहिड़े क़िस्म जा मर्ज़ आहिनि जिन जो ऑपरेशन ॿुधायो वञे थो, मिसलनि बवासीर आहे, पिते जी पथरी आहे, प्रोस्टेट ग्लैंड आहे, या जेको आहे सो गुर्दे जी पथरी आहे, या जेको आहे सो अहिड़ा ॿिया जेको आहे सो ऑपरेशन्स, उहे बग़ैर ऑपरेशन जे होम्योपैथिक दवा जे बारे में आख़िर में ज़रूरु चवंदुसि त हीअ हिकु बेज़र दवा आहे, हिन जो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को। अव्हां खे पहिरीं ॻाल्हि दवा फ़ाइदो ॾींदी आहे, पर जेको असां नुक़सान न ॾींदी आहे। अॻिमे प्रोग्रामनि में असां वाज़े कयोसीं त जेकॾहिं असांजे चवण जे मुताबिक़ हूअं बि तव्हां ॾिसो त किथे बि तव्हां दवा वठणु वेंदा आहियो त हमेशह इहो ई हिदायत हूंदी आहे त डॉक्टर जे चवण जे मुताबिक़ जेको आहे सो दवा खे यूज़ करियो, दवा खे सही नमूने इस्तेमालु करियो, ऐं डॉक्टर जे मुताबिक़ इस्तेमालु करियो जीअं डॉक्टर चवे। ख़ासि करे होम्योपैथिक में अव्हांखे इहो ई ॿुधायो वेंदो आहे त होम्योपैथिक दवा डॉक्टर जे बग़ैर सलाह जे न ॾियणी आहे, न वठणी आहे। न वरी को ॼाणू डॉक्टर हूंदो जेको होम्योपैथिक बग़ैर मरीज़ खे ॾिठे दवा न ॾींदो आहे, छो जो असांजी दवा जो तरीक़ेकार ई ईअं आहे, जॾहिं मरीज़ साम्हूं हूंदो आहे हुनखां हिस्ट्री वरिती वेंदी आहे, हुनजी तबियत ते जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे, ऐं हुनखे सम्झायो वेंदो आहे त कहिड़े तरीक़े सां दवा जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, ओतिरो टाइम पीरियड दवा खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, ओड़े तरीक़े सां दवाउनि जो डोज़ ॾिनो वेंदो आहे, ऐं ओतिरो टाइम ताईं जेको आहे सो दवा ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं इन्हनि सभिनी मां को बि तरीक़ो ग़लति निकितो त दवा बेअसर थी वेंदी आहे, दवा फ़ाइदो न ॾींदी आहे। असां पाण मरीज़नि खे इहो ई चवंदा आहियूं त जेकॾहिं मुक़ररु टाइम जेको अव्हांखे ॿुधायो वञे थो जंहिं मर्ज़ जे लाइ, जेकॾहिं ओतिरो कोर्स अव्हां कंदव उन तरीक़े सां कंदव त दवा वठी बि वञो, वरना दवा अव्हांजी बेकार हूंदी आहे बिल्कुलु। ऐं अॼोको प्रोग्राम बि अव्हां जी जेको आहे सो ॿुधंदड़नि जे लाइ कोशिशि कईसीं त हीअ हिकिड़ा आम मर्ज़ आहिनि, ऐं जेको आहे सो नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे सामईन खे असां ॿुधाए सघूं त जीअं हुन ते अमल करे सघनि। आख़िर में हिन जे लाइ परहेज़ अव्हांखे ज़रूरु जेको आहे सो नोट कराईंदा हलंदासीं। हिकु त परहेज़ ॾिसो जॾहिं थी वञनि था त हुननि जो एहतियात वॾे में वॾो इहो अव्हांखे करिणो आहे। हिकु त तरियल शयूं, सणबियूं शयूं, खटियूं शयूं, थधियूं शयूं ऐं थधो पाणी, इहो मुकमल बंदि करिणो हूंदो आहे। उन खां काफ़ी जेको फ़ाइदो ॾींदी आहे ट्रांसलेट्स खे, उहा ॾींदी आहे इनहेलेशन, टकोर ऐं गराड़ा। जॾहिं उहा पाणी गरम करे हुन में, हिकु त इहो आम हूंदो आहे, सभिनी खे ख़बर आहे त लूणु विझी हुनजा गराड़ा कंदा आहिनि, पर अव्हांखे इहा बि शायदि ख़बर हुजणु घुरिजे। मां अक्सर पंहिंजे प्रोग्रामनि में ॿुधाईंदो आहियां जेके ख़ुदा ताला जूं हिकिड़ियूं कुदरती शयूं आहिनि, जड़ी बूटियूं आहिनि, ऐं जेके सफ़ूफ़ आहिनि उहे जेकॾहिं इस्तेमालु कया वेंदा त उन सां अञा वधीक फ़र्क़ु पवंदो आहे। मिसलनि ॾिसो जंहिंजा गदूद जेकॾहिं गले जा थी था वञनि त मां त ईअं बि ॾिठो आहे, मुंहिंजे इन दस मत ते बि अलहमदिल्ला मरीज़ ठीकु थी वेंदो आहे। जेकॾहिं माइनर जेकॾहिं मसइलो हूंदो आहे, को नंढो मसइलो हूंदो आहे, त उन में बि ठीकु थी वेंदा आहिनि। उहो हिकिड़ो मिसलनि पाणी गरम करे उन में अव्हां हेड विझी ऐं उन जा गराड़ा कंदव त हेड जा अनेक फ़ाइदा हूंदा आहिनि। तव्हांजी एंटी बैक्टेरियल आहे, एंटी इन्फ्लेमेशन आहे, एंटी एनलजेसिक आहे, हिकिड़े क़िस्म जी ख़ुदि एंटीबायोटिक आहे। हीअ उहा एंटीबायोटिक आहे जंहिंजो को साइड इफ़ेक्ट न आहे, अव्हांजो इम्यून सिस्टम वणंदो बूस्ट कंदी आहे, ऐं इन जे घराड़नि करण सां अव्हांजी गले जी सोजन ख़तमु थी वेंदी आहे, गले जो सूरु ख़तमु थी वेंदो आहे, गले में जेकी खिचखिचाहट हूंदी आहे उहा ख़तमु थींदी आहे, आवाज़ु जंहिंजो बंदि हूंदो आहे उनजो आवाज़ु खुली वेंदो आहे। जेको आहे उनखां अलावा जाण आहे जंहिंखे अजवाइन चवंदा आहिनि, उन उहो बि जेकॾहिं तव्हां नीम गरम पाणी में विझी घराड़ा कंदो उन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। हिकिड़ी मशहूरु शइ आहे अव्हांखे पंसारी वटां मिलंदी आहे, नंढनि ॿारनि खे बि दस्तनि में ॾिनी वेंदी आहे, अमलतास। अमलतास हिकिड़ी लठ मिलंदी आहे जंहिंमें गोलड़ा हूंदा आहिनि, उन जा सिर्फ़ु घराड़ा करणा हूंदा आहिनि। क़ुदिरती शयुनि जा हिकु बीमारी ते न, ॾहनि बीमारियुनि ते ई लॻंदी आहे। उन जा ॿ टे गोलड़ा जेको पाणी में विझी ऐं तव्हां उन जा घराड़ा कंदो त मां चवंदो आहियां त जेके इन्फेक्टेड ट्रांसलेट्स हूंदा आहिनि उहे बि ठीकु थींदे मां ॾिठा आहिनि। सो काफ़ी फ़ाइदो पवंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां मिठी काठी, मुलेठी जंहिंखे असां चवंदा आहियूं, मुलेठी खे धोई करे चॿाइण सां बि अव्हांखे काफ़ी सारो

0: जी सर।
1: जी सर, असां जेके सामईन आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते असां जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त काफ़ी सुठी पज़ीराई मिलंदी आहे, या जेके पेशंट्स जॾहिं सही थी वेंदा आहिनि त उहे पंहिंजा व्यूज़ रिकॉर्ड कराए वेंदा आहिनि। इहा जेको आहे सो असांखे ख़ुदि क्लिनिक ते रिकॉर्ड कराइनि या ख़ुदि ऑनलाइन जेको आहे सो कॉल करे बि जेको आहे सो ॿुधाईंदा आहिनि। हीउ हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे कंहिंखे इनकरेज करण जो, ऐं हीउ हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे जेके पेशंट यानी हिकिड़ी अहिड़ियूं बीमारियूं जेके ॿियनि डॉक्टरनि वटि मरीज़ मुख़्तलिफ़ तरीक़े सां काफ़ी टाइम इलाज कराए कराए थकिजी पवंदो आहे ऐं रिलीफ़ न मिलंदो आहे, त पोइ हू ख़ुशी विचां जेको आहे सो पंहिंजो इज़हार कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां जीअं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदो आहे त असां वटि जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते खोड़ सारा अहिड़ा, जीअं मां पहिरीं ॻाल्हि ॿुधायमि, ऑपरेशन जे हवाले सां जीअं कंहिंखे बवासीर हूंदी आहे, प्रोस्टेट ग्लैंड हूंदो आहे या पिते जी पथरी हूंदी आहे, त बग़ैर ऑपरेशन जे असां वटि ट्रीटमेंट कई वेंदी आहे। या जीअं असां मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते पहिरां जीअं कुन रग जो सूरु आहे उन ते ॻाल्हाए चुका आहियूं, त कुन रग जो सूरु शाइटी का पेन जेके चवंदा आहिनि, नर्व जेकी वेन हूंदी आहे, मुख जेकी वेन हूंदी आहे उहा जॾहिं ब्लॉक थी वेंदी आहे, जंहिंजे करे मरीज़ मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि में, घणी तकलीफ़ में अची वेंदो आहे, ऐं पोइ उहो जेको आहे सो ट्रीटमेंट कराए कराए थकिजी पवंदो आहे ऐं पोइ वरी असां वटि पहुचंदो आहे। उन में बि अलाह ताला जी महिरबानी सां हू बिल्कुलु ठीकु थी वेंदो आहे। जी सर,
0: डॉक्टर साहिबु कॉल जी तरफ़ हलंदासीं, ॾिसंदो कहिड़ा लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। हैलो, अस्सलाम वालेकुम।
2: وعلیکم السلام، کیا حال ہے؟ خیر ہے؟
0: الحمدللہ ٹھیک ٹھاک، تاں بدایو؟
2: شکر ہے مالک جا کراں، تاں ٹھیک ہو، طبیعت صحیح ہے بابا؟
0: شکر ہے اللہ پاک جو۔ اچھا پوچھن چاہندا ڈاکٹر صاحب کھا؟
2: سر میرا پور کا سیال ہوٹل نال گل ہے، سخت سڑی ویا چا جی تھیلی دا۔
0: جی جی،
2: وہ پارسل گیا سر، وہ سڑی ویا نے کے چھان جی۔
0: ہاں ٹھیک ہے ڈاکٹر صاحب، اواں کے بدائے تھو ریڈیو بدو۔ جی سر،
1: ہاں جی سر، بالکل ادے سولو دس دیو تو اوتے ہی جو کھائن وارو جو تیل پیو ہے उहो खणी आई उन हथ खे जेको आहे सो लॻाईंदा, उते ई जेके हू जल्द अज़ जल्द उनखे लॻाए छॾनि त जीअं फुलकणा कोन ठही वेंदा, हू न त जेको आहे जीअं लेट कंदा त उनखे फुलकणा ठही वेंदा। खाइण वारो जेको तेल आहे उहो उते ई जेको आहे सो उनखे लेप कंदा त उन सां जेको आहे सो उनखे हथ बि जेको झुरे थो पियो हींअर पची पियो या पचंदो या फुलकणा हूंदा उहे ख़तमु थी वेंदा। हिकु त इहो जेको सो करिणो आहे, उनखां पोइ शहर मां हिन वक़्तु फस्ट एड तकड़ि में इहो ई करिणी आहे, शहर मां हिकिड़ी जेंशन वायलेट जे नाले सां नीरी दवा मिलंदी आहे मस वांगुरु, उहा जेको आहे सो वठी करे ऐं उहा बि जेको आहे सो उनखे हथ खे लॻाईंदा त उहो जेकी हथ में जेकी गर्माइश जेकी थी वेंदी आहे असरण वारी उहा बि ख़तमु थींदी, लुंझ बि ख़तमु थी वेंदी ऐं वरी उहे बि अञा वधीक जेके फुलकणा ठही बि आहिनि त वरी उहे उनखे ख़तमु कंदा बग़ैर कंहिं मरहम जे, बग़ैर कंहिं इंजेक्शन जे, बग़ैर कंहिं ॿी ट्रीटमेंट जे। सो बिल्कुलु इहो खाइण वारो जेको तेल आहे उहो वधो लॻाईंदो त बिल्कुलु सही थी वेंदो। वॾी महिरबानी,
0: तमामु बहितरीन सर। इहो हिकु इंस्टंट इलाज आहे जेको
1: हिकिड़ो मञियल इलाज आहे, कामयाब इलाज आहे, तजुर्बे में आयल इलाज आहे। अधे खे ज़रूरु चवंदासीं त जेकॾहिं रिलीफ़ मिली वञे त फीडबैक ज़रूरु जेको आहे सो ॾींदा कयूं, छो जो हीउ अव्हांजो प्रोग्राम आहे, हीउ अव्हांजे ॾिसो हिकिड़ी ॼाण पहुचाइण जो प्रोग्राम आहे। हीउ हिकिड़ो बर वक़्तु ऑनलाइन अधे प्रोग्राम ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजो प्रोग्राम हज़ारे जेको आहे सो सामाइन ॿुधनि था पिया हिन वक़्त बि, यानी ऑन एयर प्रोग्राम हले पियो लाइव प्रोग्राम ऐं दोस्त ॿुधो ऐं हींअर कॉल कई उन एट ए टाइम हिकिड़ो तव्हांखे ट्रीटमेंट ॿुधाई वञे थी, अव्हांखे जेकी फस्ट एड हूंदी आहे अव्हांखे उन में फस्ट एड में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। सो ॻाल्हि पए पंहिंजे बीमारियुनि जे हवाले सां ॻाईसीं, अहिड़े तरीक़े सां जेको कुन रग जो सूरु आहे या चाहे जेको आहे सो जेको आहे सो जोड़नि जो सूरु हूंदो आहे उन में बि काफ़ी जेको आहे सो पेशंट खे रिलीफ़ मिली वेंदो आहे। जी साईं, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं जेके हिकिड़ा अच्छा आम बीमारी जी मिसाल ॻाल्हि जो कंहिंखे नज़लो ज़ुकाम थींदो आहे या बुख़ार थी पवंदो आहे, अच्छा नंढड़ा ॿार या जेको आहे सो वॾा मर्द या अॾड़ियूं जिनखे जेकॾहिं बुख़ार तेज़ हूंदा आहिनि त घणी ग़लती इहा कंदा आहिनि सो जल्दबाज़ी कंदा आहिनि, तकड़ि में वञी ऐं इंजेक्शन्स वग़ैरह कराईंदा आहिनि, त इंजेक्शन्स तेज़ बुख़ार में हरगिज़ न कराइणु घुरिजे, उन सां काफ़ी सारा वॾा नुक़सानात ॾिसण में आया आहिनि थी सघनि था। इन जे करे मथे ते पटी पाणीअ जी उहा रखण सां बुखार जेको आहे सो जॾहिं घटिजी वेंदो आहे त पोइ तव्हां जेको आहे सो ॿी का ट्रीटमेंट करे सघो था ऐं उहो जेको आहे सो काफ़ी कामयाबु इलाजु आहे जेको मथे ते पाणी जी पटी रखण सां निरड़ ते पाणी जी पटी रखण सां बुखार अवांजो रिड्यूस थींदो वेंदो आहे घटि थींदो वेंदो आहे ऐं उन सां काफ़ी जेको आहे सो अव्हांखे फ़र्क़ु पइजी बुखार जी फस्ट एड यानी बुखार हटाइण जे लाइ नज़लो ज़ुकाम आहे ॾिसो हिकिड़ो मिटीअ मां धुएं मां घणनि खे एलर्जी थींदी आहे परफ्यूम मां एलर्जी थींदी आहे ख़ुशबू मां एलर्जी थींदी आहे त इहे शयूं हरगिज़ उहे दोस्त उहे अदड़ियूं उहे ॿाहिरि इस्तेमालु न कनि जिन मां जेको आहे उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे जेकॾहिं इन्हनि शयुनि मां उन्हनि खे तकलीफ़ थिए थी त मास्क जो इस्तेमालु ज़रूरी कनि ऐं इहे जेके अहिड़े क़िस्म जा जेके एलर्जी जा पेशंट आहिनि उन्हनि जे लाइ फस्ट एड अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा हलियूं हिकु त रोज़ाना राति जो नीम गरम पाणी जा जेको आहे सो करे ऐं उन में जीअं मां पहिरां ॿुधाई त हेड या जेको आहे सो जाण या लूणु विझी उन सां नक बि साफ़ु करे सघनि था उन जा घराड़ा बि करे सघनि था।